0: तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगालचिनी. आईच्या कोंगणी प्रसारात मोग असं स्वागत.
1: सांजुजेची फिरगज जप्प सादर करता नाटक जुडीत.

0: सगळे किती आक काही फेस्त असा
1: सिल्फा दया कर न सवाल आम्ही सारी नका सांगून लेंकर गळाय करी नका कित्या काय चेहराती हावे एक वोट साहस करू कसा आज हावे आणि तू है त्या हंकारी होलो फेनने से चाक तंबा कोसू कसा
2: इष्टानो
3: आणि आम्ही गलाय करचे नाही
2: पाच दिसा भितर बेतुलिया शहराचेर दाड घालूंक जाय आणि तांका भूत शिकोवन ते आम्ही देसवट करूंक जाय
3: देखो न
2: तुम्ही वसा आणि झुजाची तयारी करा

0: सेनाधिपति सहिमा
1: किते तुझे धैर्य
2: मुझे आज्ञा नसताना तू हंगा पावलोय जर तर तू चिल्लार गजाल म्हणून चिंतून हंगा पावलोय तर
1: तू का म्हज्या तलवार इनका करतो
3: म्हाका बक्षी गजल नाजूक आणि तुझ्या पसंतीचे झाल्यान हांवें हांगा येजे पडले एक सोबीत तरणाटी स्त्री तुझ्या भेटेक आयल्या
1: सोबीत तरणाटी स्त्री
3: वय तुवें सारकें आयकले ती प्रायेन भोव तरणाटी आनी पळोवंक नाजूक आसा ती सांगता बेतोलियाचेर आक्रमण करूंक आनी इज्रायल घरांक नाश करूंक ती तिची कुमक दिवंक तयार आसा म्हणटा
1: हे निजायकी संतोषाची गजल
2: त्या स्त्रियेक आपण हाड तुर्त कर
3: तिचे सांगी तिचे सकर्णी आसा
2: ती सकर्ण नका ती स्त्रियेक मात्र आपण हाड तुर्त कर मुझे सुस्मिकाची परीक्षा करी नका

जुड़ेता मुझे आप उन्हें स्वीकार कर तू या जो ना तू वंटेले जल्ल तू का हाँ आभारी जाऊन असा तुझे तसले सोबित सुंदर स्त्री मुझा तंबांत असून तू का आम्ही ददोशी करीन तर आम्ही सुखीदार जाता.

0: MBA. आणि मुझे सवे कुशल काय बो
1: मुझा दुनिया आज हाँ हूँ कंडित जाऊँ तुझे संगी वाइन पी एतेली कित्याक तू वे माका दिल्लो मान आणि केल्लो सन्मान हाँ मुझा अक्या जीवितांतच विसरची ना दुनिया
0: सत सांगचे तर आज म्हाका जावचो संतोष म्हज्या जिवितांत येदळ वरां हांवें भोगलो ना म्हणत आज हांव जेवतलो खातलो आनी नाचतालो आयची रात आमची जोडिता आमची हांवें म्हज्या सेवकांक येदळसो तांच्या तांबाक धाडला आता हांगा हांव आनी तूं मात्र जोडिता हांव आनी तूं मात्र
1: तुझी मांड आवड एकदम उंच वर्गाची दन्या
0: जोडिता एव्हरीवनच्या निकेतरा म्हाका तुझो संगत जाय दयेकर इन्कार करिनाका हांवें तुज्या सोबायेक बोल्ला म्हजे सरशी ये आनी म्हाका दादोशी कर

सर्वेस्पोरा सर सक्ति वोन देवा जेरुसलेमच्या महिमेपासून हवें घेतलेल्या कामाचेर दयेन तुझी दिश्ट घाल. आमच्या दुस्मनासो नाश करूंक हवें केल्ले योजन पूर्ण करचो वेळ आता आयला तशें भोगता. देखून म्हाका धैर्य दी देवा.

0: सगळे कित्याक? काही फेस्त असा?
1: झुल्फा, दया कर, न सवाल आम्ही सारी नका सांगल्लें कर, गळाय करी नका. कित्या काय चेराती हावे एक वट साहस करूंक आसा. आज हावे आणि तुवे त्या हंकारी होलो फेन्नेसच्या तंबा कोसूंक आसा.
2: इष्ट न्हू
3: आणि आम्ही गलाय करचे नाही.
2: 5 दिसा भितर बेतुलिया शहराचेर दाड घालूंक जाय आणि तांकां भूत शिकोवन ते आम्ही देसवट करूंक जाय.
3: देखो न्हू
2: तुम्ही वसा आणि झुजाची तयारी करा.

0: सेनाधिपति सही बात।
1: किते तुझे धैर्य? मुझे आज्ञा नसताना तू हंगा पावलोय? जर तर तू चिल्लार गजाल म्हणून चिंतून हंगा पावलोय तर
2: तू का म्हज्या तलवार इनका करतो?
3: म्हाका बक्षी गजल नाजूक आनी तुझ्या पसंदाचे जाल्ल्यान हांवें हांगा येजे पडले। एक सोबीत तरणाटी स्त्री तुझ्या बेटेक आयल्या।
1: सोबीत तरणाटी स्त्री
3: वय तुवें सारकें आयकले। ती प्रायेन भोव तरणाटी आनी पळोवंक नाजूक आसा। ती सांगता बेतोलियाचेर आक्रमण करूंक आनी इज्रायलगारांक नाश करूंक ती तिची कुमक दिवंक तयार आसा म्हणटा।
1: हे निजायकी संतोषाची गजल। त्या स्त्रियेक आपण हाड, तुर्त कर।
3: तिचे संगी तिचे सकर्णी आसा।
1: ती सकर्ण नाका, ती स्त्रियेक मात्र आपण हाड, तुर्त कर। मुझे सुस्मिकाची परीक्षा करी नाका।

जुड़ेता मुझे आपोने स्वीकार कर तू ह्या जौनांत वांटेले जाल्यार तुका हांव आभारी जावन आसा. तुजे तसली सोबीत सुंदर स्त्री म्हज्या तंबांत आसून तुका आमी ददोशी करिना तर आमी सुखीदार जाता.

0: आणि मुझे सवे कुशल काय बो
1: मुझा दुनिया आज हाँ हूँ कंडित जाऊं तुझे संगी वाइन पी एतेली कित्याक तू वे मका दिल्लो मान आणि केल्लो सन्मान हाँ मुझा अक्या जीवितांतच विसरची ना दुनिया
0: सत सांगचे तर आज म्हाका जावचो संतोष म्हज्या जिवितांत येदळ वर्ग हांवें भोगलो ना म्हणत आज हांव जेवतलो खातलो आनी नाचतालो आयची रात आमची जोडिता आमची हांवें म्हज्या सेवकांक येदळसो तांच्या तांबाक धाडला आता हांगा हांव आनी तू मात्र जुडिता हांव आनी तू मात्र
1: तुझी मांड आवड एकदम उंच वर्गाची दन्या
0: जुडिता एव्हरीवनच्या निकेतरा म्हाका तुझो संगत जाय दयेकर इन्कार करिनाका हांवें तुझ्या सोबायेक बोल्ला म्हजे सरशी ये आनी म्हाका दादोशी कर

0: सुदेव वर्तो आणि विश्वासी मुळे परत रुजू झाला.
1: विश्वासी
0: वडा बियान हा होलो फेरनेसाच्या तंबाक पावली पूर्ण सर्वेस पोर देवान मका बोल दिले मका दय दिले आमच्या दुश्मनाक नाश करूंक सकत दिली.
1: आमचो देव वोट करतो, आमचो देव साथी वोट, आमचो देव आमका राखता.
2: जुडीत बाये तू परत भेटून येतली म्हण आमकां भरवसो नासलो, पूण तुवें आमच्या दुस्मानाक नास करन आमकां लज घाली नासता. सर्वेश्वराची महिमा परगट केलाय. असिरियाचो हंकार तुवें देशवाट केलाय आनी आमच्या देवाची सोडवण कळयलाय. तू आमचो मान आणि गौरव, तू आमचो अलंकार आणि वटपण.
0: नाही मका नाही, सर्वेस पोर जाऊ देवाक जाऊ तका हर गा आणि स्तुती. ताची विचित्र परगट करा, ताची स्तुती करा. सर सर ताणे मका बोल दिनतले तर आम्ही बचाव जाते ना. देखून जाऊ अर्गा आणि स्तुती आता आणि सदा सर्वदा.